0: ആകാശവാണി കണ്ണൂർ. ഇനി 6:20 സംസ്കൃതത്തിൽ വാർത്തകൾ. ഡൽഹിറിലെ
1: ഇയം ആകാശവാണി. സമ്പ്രതി വാർത്താഃ ശ്രൂയന്താം. പ്രവാചകഃ ജതിന ശർമ്മ. आदौ मुख्य वार्ताः. सर्वकारः एकविंशतिशताब्द्यां भारताय आधुनिक क्रीडा पारिस्थितिक्याः निर्माणाय पूर्णतया कटिबद्धः. अथ प्रधानमन्त्रिणा मोदिना दृश्य श्रव्य माध्यमेन खेलो इंडिया संवादः सम्बोधितः. नेपालदेशे आकस्मिक जलाप्लावेन मृतानां संख्या 70+200 परिमिता जाता. विलुप्तानां अन्वेषणाय च अन्वेषण कार्यं निरन्तरं प्रचलति. बिहार उत्तर प्रदेशयोः जलाप्लावन स्थितिं सम्मुखीकर्तुं एनडीआरएफ दलानां विहितं नियोजनम्. संभाषणमञ्चे ईरान देशस्य प्रत्यागमनाय कापि निश्चित समय सीमा नास्तीति अमेरिकी राष्ट्रपतिः डोनाल्ड ट्रम्पः. अपि च शनिवासरं यावत् बिहार छत्तीसगढ़ झारखंड पूर्वोत्तर राज्येषु अतिवृष्टिपरं पूर्वानुमानम्. अथ वार्ताः विशदीकृत्य. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी प्रावोचत् यत् सर्वकारः भारतस्य कृते आधुनिक क्रीडा पारिस्थितिक्याः निर्माणाय पूर्णतया कटिबद्धो वर्तते. सः अकथयत् यत् क्रीडा विश्वविद्यालयेभ्यः आरभ्य आधुनिक प्रशिक्षण केन्द्राणि यावत् समग्रदेशे एतादृशं वातावरणं निर्मीयते यत्र प्रतिभायै प्रत्येकस्मिन् चरणे साहाय्यं प्रोत्साहनं च लभेत्. अद्य दृश्य श्रव्य परान्तर्जालीय माध्यमेन खेल